0: കാവ്യാഞ്ജലിയിൽ ഇതുവരെ കേട്ടത് മഹാകവി ഉള്ളൂരിൻ്റെ കവിത പ്രേമസംഗീതം, ആലപിച്ചത് ശ്രീവത്സൻ ജയമേനോൻ. ആകാശവാണി ദേവികുളം സ്പൈസ് എഫ് എം. ഇനി 6:20 സംസ്കൃതത്തിൽ വാർത്തകൾ കേൾക്കാം. ഡൽഹിറിലെ
1: ആകാശവാണി സംപ്രതി വാർത്താഃ ശ്രൂയന്താം പ്രവാചകഃ പുനീത ത്രിപാഠി. ആദൌ മുഖ്യ വാർത്താഃ. വിദേശമന്ത്രിണാ ഡോക്ടർ എസ് ജയശങ്കരേണ നവദില്യാം ക്വാഡ് വിദേശമന്ത്രിണാം സഭായാഃ അധ്യക്ഷത കൃതാ. ക്വാഡ് സമൂഹേന സ്ഥിര സുരക്ഷിത ഊർജാ സ്വീകരണായ പ്രതിബദ്ധത പ്രകടിത. ഭാരത അമേരിക്കാദേശൌ അദ്യ മഹത്വപൂർണാനാം ഖനിജാനാം ദുർലഭാനാം ഭൂതത്വാനാം ച ആപൂർത്തിം ഖനനം പ്രതിക്രിയാം ച സുരക്ഷിതം കർത്തും പ്രമുഖ ദ്വൈപാക്ഷിക സംരചനായാം ഹസ്താക്ഷരം കൃതവന്തൌ. കേന്ദ്രീയ ഗൃഹമന്ത്രി അമിതഷാഹ രാജസ്ഥാനസ്യ സാഞ്ചോ സീമാസ്ഥാനേ ഗത്വാൻ രാജ്യസ്യ സീമക്ഷേത്രേഷു വൈബ്രന്റ് വില്ലേജ് പ്രോഗ്രാം 2 ഇത്യസ്യ ആരംഭം അകരോത്. അപി ച IPL ക്രിക്കറ്റ് ക്രീഡായാഹ പ്ലേ ഓഫ് ക്രീഡായാഹ ക്വാലിഫയർ 1 ക്രീഡായാം ഗുജറാത്ത് ടൈറ്റൻസ് ദലം ഗത വിജേത റോയൽ ചലഞ്ചേഴ്സ് ബംഗളൂരു ദലം ധർമ്മശാലയാം സമ്മുഖീകരിഷ്യതി. അഥ വാർത്താഃ വിസ്തരേണ. വിദേശമന്ത്രി ഡോക്ടർ എസ് ജയശങ്കര അദ്യ നവദില്യാം ക്വാഡ് വിദേശമന്ത്രിണാം സഭായാ അധ്യക്ഷ അഭവത്. ഓസ്ട്രേലിയാദേശസ്യ വിദേശമന്ത്രി ബെനിവോംഗ, ജാപാൻ ദേശസ്യ വിദേശമന്ത്രി തോഷിമിത്സു മോട്ടേഗി, അമേരിക്കാദേശസ്യ വിദേശസചിവ മാർക്കോ റുബിയോ ച അസ്യാം സഭായാം ഭാഗം ഭജിതവന്തഃ. സഭായാഃ അനന്തരം സംയുക്ത വാർത്താഹര സമ്മേളനം അഭിസംബോധയൻ ഡോക്ടർ ജയശങ്കരഃ ക്വാഡ് രാഷ്ട്രേഷു സഹയോഗം സുദൃഢീകരണായ പരസ്പരം സഹായം കർത്തും ച അവധാനം പ്രദത്തവാൻ. സഹ അവദത് യത് ക്വാഡ് ദേശാഃ മുക്ത സമാജാഃ സന്തി, യേ സമൃദ്ധേഃ വികാസസ്യ ച അന്വേഷണേ നവാന്വേഷണേ ച സൃജനാത്മകതാം പോഷയന്തി.
2: Economic resilience should be promoted.
3: बैठक में आर्थिक मजबूती बनाए रखने, आपूर्ति श्रृंखला को मजबूत करने, विश्वसनीय और सुरक्षित तकनीकों का प्रसार करने तथा उत्पादन क्षमता में वृद्धि करने पर चर्चा हुई. ऊर्जा और उर्वरक की वर्तमान उपलब्धता के साथ साथ महत्वपूर्ण खनिजों और संसाधनों की उपलब्धता पर भी बात हुई. हमारा लक्ष्य आपसी सहयोग को मजबूत करना तथा दूसरों की सहायता करना है. हम क्वाड देश आदान प्रदान से विकास और समृद्धि की खोज में नवाचार और रचनात्मकता को बढ़ावा देते हैं.
1: ഡോക്ടർ ജയശങ്കര അവധാനം പ്രദത്തവാൻ യത് ഭാരത് പ്രശാന്ത് പ്രദേശ വൈശ്വിക വൃദ്ധേ സ്ഥിരതയാ ച ചാലക ഭവേത്. സഹ അവദത് യത് സമുദ്രീയ ലോകതന്ത്ര രൂപേണ ബഹുവാദി സമാജ രൂപേണ ആപണ അർത്ഥ വ്യവസ്ഥാ രൂപേണ ച ക്വാഡ് രാഷ്ട്രാഃ സ്വതന്ത്രം മുക്തം ച ഹിന്ദ് പ്രശാന്ത പ്രദേശം പ്രതി ദായിത്വം വഹന്തി. സ്വസ്യ വക്തവ്യ അമേരിക്കാദേശസ്യ വിദേശസചിവ മാർക്കോ റുബിയോ ഇത്യേഷ അകഥയത് യത് സംയുക്തരാജ്യം അസ്യ വർഷസ്യ അന്തേ ക്വാഡ് സഹഭാഗിഭ്യ ഇന്ധന സുരക്ഷാമഞ്ചസ്യ കൃതെ ആതിഥേയത്വം കരിഷ്യതി, യേന അസ്യ വിസ്താരഃ അധികം ഭവേത്. ക്വാഡ് ദേശാഃ ദൃഢമൂല്യാനി സംബദ്ധയിതാനി ച ധാരയന്തി ഇതി കഥയിത്വാ സചിവ റുബിയോ അവദത് യത് ക്വാഡ് സഹഭാഗിതയാ കൃതേ അമേരിക്കാദേശ ഗഭീരതയാ പ്രതിബദ്ധ അസ്തി. ജാപാന ദേശസ്യ വിദേശമന്ത്രി തോഷിമിത്സു മോട്ടേഗി ഇത്യേഷ സ്വസ്യ സംയുക്ത വക്തവ്യ ഹോർമുജ് ജലസന്ധൌ സ്വതന്ത്രം സുരക്ഷിതം ച നൌ പരിവഹനം സുനിശ്ചേതും തഥാ പശ്ചിമ ഏഷ്യാ ദേശേ സ്ഥിരതാം ആനേതും കൂട്ടനീതിക പ്രയാസാനാം മഹത്വം പ്രതിപാദിതവാൻ. ഓസ്ട്രേലിയാ ദേശസ്യ വിദേശമന്ത്രി പെനിവോംഗ അവദത് യത് ക്വാഡ് ഇത്യനേന ക്വാഡ് പോർട്സ് ഓഫ് ദ ഫ്യൂച്ചർ പാർട്ണർഷിപ്പ് ഇത്യസ്യ മാധ്യമേന ക്വാഡ്തഃ പ്രശാന്ത പ്രദേശം പ്രതി അദ്യ പര്യന്തം പ്രബലം പ്രതിബദ്ധതാം ഘോഷിതമസ്തി. ക്വാഡ് ദേശാഃ അപി വിധി പ്രശാസനസ്യ സാർവഭൗമത്വസ്യ പ്രാദേശിക അഖണ്ഡതയാഃ ച രക്ഷണാർത്ഥം സ്വസ്യ പ്രതിബദ്ധതാം പുനഃ ദൃഢീകൃതവന്തഃ. ക്വാഡ് വിദേശമന്ത്രിണാം സഭയാ സംയുക്ത വക്തവ്യ ഉക്തം യത് ക്വാഡ് ദേശാഃ പശ്ചിമ ഏഷ്യായാഃ സ്ഥിത്യാം ചർച്ചയൻ അസ്മിൻ ക്ഷേത്രേ വർത്തമാനസ്യ കൂട്ടനീതിക പ്രയാസാനാം സമർത്ഥനം അപി ച ചിരസ്ഥായി ശാന്തേഹ ആശാം ച പുനഃ ദൃഢീകൃതവന്തഃ. नौपरिवहन अधिकारिणां स्वतन्त्रतायाः विषये संयुक्तराष्ट्रसङ्घस्य समुद्रविधिसम्मेलनस्य अन्क्लोस् इत्यस्य प्रतिबिम्बता अन्ताराष्ट्रियविधिपालनस्य महत्त्वं होर्मुजजलसन्धिं तथा रक्तसमुद्रस्य माध्यमेन वैश्विकवाणिज्यस्य सुरक्षायाः अविरामप्रवाहस्य च महत्त्वं ते पुनरुद्घाटितवन्तः। भारत प्रशांत ऊर्जा सुरक्षायाः विषये स्वस्य वक्तव्ये भारतम् ऑस्ट्रेलिया जापान संयुक्तराज्य अमेरिका च सुशाक्रियमानं स्थिरं पारदर्शिकं सुरक्षितं स्थितिस्थापकत्वं च ऊर्जा आपणं सुनिश्चेतुं दृढ़ प्रतिबद्धतां पुनरुद्घाटितवन्तः। प्रियाः श्रोतारः, संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज़ ऑन एआईआर चलदूरभाषीयतन्त्रांशे अपि उपलब्धो भविष्यति। भारत अमेरिका देशौ अद्य महत्वपूर्णानां खनिजानां दुर्लभानां भूतत्वानां च आपूर्तिं खननं प्रक्रियां च सुरक्षितं कर्तुं प्रमुख द्वैपाक्षिक संरचनायां हस्ताक्षरं कृतवन्तौ। विदेशमन्त्रिणः डॉक्टर एस जयशंकरस्य अमेरिका देशस्य विदेश सचिवस्य मार्को रूबियो इत्यस्य च मध्ये दिल्ली नगरे ऐतिहासिक समन्वयस्य आदान प्रदानम् अभवत्। विदेशमन्त्रिणा उक्तं यत् इयं संरचना स्थितिस्थापकान् विविधाः च आपूर्तिशृङ्खलाः सुदृढां करिष्यति। केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः अद्य ऑपरेशन सिन्दूर अभियानस्य समये सीमा सुरक्षाबलस्य भूमिकायाः प्रशंसाम् अकरोत्। सः अवदत् यत् अनेन सैन्यबलेन न केवलं सीमायाः रक्षणं कृतम् अपि तु सीमवर्ती जनपदेषु निवसतां जनानां मनोबलम् अपि वर्धितम्। सीमा सुरक्षां पूर्णतया सुदृढां कर्तुं सीमा सुरक्षाबलेन प्रशासनं नागरिकान् च संयोज्य चतुस्तरीय ग्रिड इत्यस्य निर्माणाय श्रीशाहेन विशेषम् अवधानं प्रदत्तम्। श्रीशाहः अवदत् यत् अद्य बीकानेर नगरस्य समीपे सीमा सुरक्षाबलस्य सांचू पोस्ट इत्यत्र आयोजिते प्रहरी सम्मेलने सम्बोधयनासीत्। सः अवदत् यत् अस्याः चतुस्तरीय ग्रिड व्यवस्थायाः साहाय्येन सीमायाम् उद्भूतानां विभीषिकानां पूर्णशक्त्या प्रतिकारः भविष्यति। राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः सिक्किम राज्यस्य त्रिदिवसीयायां यात्रायां गंगटोक नगरं सम्प्राप्तवती। स्वकीया यात्रावधौ राष्ट्रपतिः महिलानां कृते समर्पितं पिंक बस यानानां उद्घाटनं करिष्यति। यस्योद्देश्यं राज्ये सुरक्षितं सुलभं परिवहन सौकर्यं इत्यस्य परिष्कारः भवेत्। सा सिक्किम राज्यस्य समृद्धिं पारिस्थितिकं पुष्प परम्परां च द्रष्टुं रिड्ज पार्क इत्यस्य आर्केडियम् अपि गमिष्यति। पश्चात् दिने सा नामग्याल इंस्टिट्यूट ऑफ तिब्बतोलॉजी इत्यत्र गमिष्यति, यत् दुर्लभाः पाण्डुलिपीनां बौद्ध सांस्कृतिक कलाकृतीनां च संरक्षणाय प्रसिद्धः अस्ति। भारतं समेत्य समग्र विश्वात् कोटिशः जनाः अद्य साउदी अरेबिया देशे हज यात्रां कुर्वन्तः सन्ति। ह्यः पञ्चदिवसीय वार्षिक तीर्थयात्रायाः आरम्भः लक्षशः हज तीर्थयात्रिणः मीनानगरे रात्रिं व्यतीतवन्तः। अधुना ते अराफात क्षेत्रे मुख्य हज अनुष्ठानार्थं प्रार्थनार्थं च समागच्छन्ति। ते तत्र पूर्णदिनं यापयन्ति, प्रार्थयन्ति च। तीर्थयात्रिणः निमरा मस्जिद इत्यत्र खुत्बाय हज अर्थात् हज प्रवचनं श्रुतवन्तः। ततः सायंकाले ते मुजदलीफा नगरं प्रति प्रस्थानात् प्राक् अपराह्णे सायंकाले च संयुक्तरूपेण प्रार्थनां कुर्वन्ति। भारत ऋतुविभागेन अद्य दिल्ल्याम् उष्णतरङ्गस्य स्थित्यै पीतवर्णीया सञ्चेतना प्रदत्ता। राष्ट्रिय राजधान्याम् उष्णतरङ्गस्य स्थितिः श्वः पर्यन्तं यथावदेव भविष्यति इत्यपेक्षते, यत्र अधिकतमं तापमानं चतुश्चत्वारिंशत्तः षट्चत्वारिंशत् डिग्री सेल्सियस् परिमितं यावद् भविष्यति। अद्य हरियाणायां चण्डीगढे, पूर्वी मध्यप्रदेशे, पंजाबे, उत्तरप्रदेशे, विदर्भे तथा पश्चिमराजस्थानराज्ये च तीव्र उष्णतरङ्गस्य स्थितिः भविष्यति इति भारत ऋतुविभागेन पूर्वानुमितम्। अत्रान्तरे अद्य श्वः दक्षिणपश्चिमप्रावृट्कालः केरलराज्यं प्राप्स्यति इत्यपेक्षते। आईपीएल क्रिकेट क्रीडायाम् अद्य प्ले ऑफ क्रीडायाः क्वालिफायर वन क्रीडायाम् गुजरात टाइटन्स दलम् गत विजेता रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु दलम् धर्मशालायाम् सम्मुखीकरिष्यति। क्रीडायाः आरम्भः सायं सार्ध सप्तवादने भविष्यति इति वार्ताः।